0: तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या संदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या. मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला BDO मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केलंय अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं

0: मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं, असंख्य जायबंदी झाले, सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत, परंतु वनकायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो.

0: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय.
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे तर ताबडतोब ती व्यक्ती येईल तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे. वेग टाळा सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.

0: कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.
3: FM 101.3 MHz श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 झाली आहेत.
4: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
5: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घर शिवार. घर शिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ 1948 म्हणजेच 24 जून 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया एक छानसं गाणं.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होत्या उषा मंगेशकर, गीतरचना होती दादा कोंडके यांची आणि संगीतकार होते राम लक्ष्मण. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया शेतीमाल प्रक्रिया उद्योग याविषयी माहिती. नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूनो, शेतीमाल प्रक्रिया उद्योग याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूनो, आज आपला भारत देश अनेक शेतीमालाच्या उत्पादनात आघाडीवर आहे, परंतु आरोग्य हाताळणी, वाहतूक सुविधांचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. शिवाय जास्त उत्पादन झाले की किमती ढासळतात आणि उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काहीच येत नाही. यासाठी प्रक्रिया उद्योगाची उभारणी होणं आता आवश्यक आहे. आज शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आणि समस्या आहेत, तरीही योग्य नियोजन, शेतीमालाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कष्ट करण्याची मानसिकता, शेतीसाठी शासनाच्या सेवा सुविधा आणि पाठबळ यामुळे भारत देश अत्यंत छोटा देश असूनही जगात शेती उत्पादनात आघाडीवर आहे. ही बाब असली तरीही आजही येथील समाज, विशेषतः तरुण वर्ग शेतीकडे आकर्षित होताना दिसत नाही.

शेतकऱ्यांची संख्या कमी होऊन जमीनधारणेमध्ये वाढ होत आहे. शेतकरी बंधूंनो, गेल्या 2.5 दशकात महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. फलोत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले, गुंतवणूक वाढली, पीकनिहाय संस्था संघटना स्थापन झाल्या. द्राक्ष, डाळिंब, मांस, मासे निर्यातीत आपण आघाडी घेतली. महाराष्ट्राची आजची स्थिती कृषीपूरक आणि कृषी आधारित उद्योगांसाठी अनुकूल आहे. उत्पादनाच्या बाबतीत आघाडी घेतली असताना उत्पन्न आणि प्रक्रियेच्या बाबतीत फारशी प्रगती झाली नाही. शेतकरी मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने अन्नधान्याचे उत्पादन घेतो, मात्र प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात उद्योग आणि रोजगार वाढले नाहीत. उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय आता पर्याय नाही. जागतिकीकरणामुळे ब्राझील, चीन यासारख्या देशांशी आपली स्पर्धा आहे. तेथे उत्पादन खर्च कमी असल्याने जगातील सर्वात कमी किमतीत उत्पादने विकली तरी त्यांना फायदेशीर असते. आपली बलस्थाने लक्षात घेऊन व्यवसाय निवड करायला हवी. अत्यल्प जमीनधारणेमुळे एकटा शेतकरी उद्योजक होऊ शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गटाच्या माध्यमातून कंपनी स्थापन करणे आवश्यक आहे. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय यासारख्या पूरक व्यवसायांमधील उद्योगाच्या संधी वेगाने वाढत आहेत. महाराष्ट्रातून द्राक्ष, डाळिंब, केळी आणि भाजीपाल्यांची निर्यात होत आहे, मात्र उत्पादनाच्या तुलनेत ती खूपच कमी आहे. शेतीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी आहेत. निर्यातदार होण्यासाठी शेतीमाल उत्पादनाच्या पद्धतीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. ज्या देशाला निर्यात करणार तेथील निकषानुसार उच्च गुणवत्तेचे उत्पादन घेणं आवश्यक असतं. जमिनीची तयारी, वाहनाची निवड, उत्पादन घेत असताना प्रत्येक पातळीवर घ्यावायची काळजी, कापणी कधी करायची, पॅकिंग, साठवणूक या सर्व बाबी पीकनिहाय वेगवेगळ्या आहेत. त्या आत्मसात करणं, शेतकऱ्यांकडून त्या काटेकोरपणे करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, उद्योग निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, शेतीतील प्रक्रिया उद्योगात येत्या दशकात मोठ्या प्रमाणावर असलेल्या संधी, सर्व क्षेत्रात मंदी असताना प्रचंड संधीचे शेती हे एकमेव क्षेत्र आहे. शेतीपूरक किंवा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात कमीत कमी भांडवलात शक्य आहे. इतरांपेक्षा वेगळे काम देतो हे ग्राहकांपर्यंत पोहोचवावं लागतं. स्वस्त किमतीत दर्जात्मक उत्पादनाची विक्री महत्त्वाची असते. आपला परिसर, उपलब्ध शेतीमाल, ग्राहकांची मागणी, बाजारातील ट्रेंड आदी बारकाव्यांचा अभ्यास आपण करून व्यवसाय निवडणं महत्त्वाचं आहे. स्वतःबरोबरच आपल्या हाताखालील मनुष्यबळ देखील कुशल असायला हवं हे महत्त्वाचं असतं. व्यवसाय करताना औपचारिक शिक्षणापेक्षाही जिज्ञासा महत्त्वाची असते. न्यूनगंड न बाळगता माहिती नसलेल्या गोष्टी आपण जाणून घ्याव्यात. व्यवसाय व्यक्तिकेंद्रित होता कामा नये. सुरुवातीला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून स्थैर्य मिळवणं आवश्यक असतं. थोडा पैसा हाताशी आल्यावर इतर गोष्टीवर टप्प्याटप्प्याने लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरते. नाबार्डसारख्या संस्थेकडून आणि इतर शासनाच्या योजनांचा लाभ आपण घेणं आवश्यक असतं. शेती, ग्रामविकास आणि प्रक्रिया उद्योगांसाठी पत पुरवठ्याच्या अनेक योजनांची माहिती घेऊन त्यांचा फायदा आपण घ्यायला हवा. वैयक्तिकपेक्षा गटांसाठी योजना आणि वित्त पुरवठ्याच्या मर्यादा मोठी असते. शेतकऱ्यांनी गट स्थापन करून प्रक्रिया उद्योग सुरू करायला हवा. त्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना रोजगार आणि ग्रामविकास दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. शेतीचा विकास सक्षमीकरणासाठी शेतावरची प्रक्रिया, प्रतवारी, पॅकिंग शीतग्रहांसाठी नाबार्ड वित्तपुरवठा करत आहे. अभ्यास दौरे, प्रशिक्षण, क्षमतावृद्धीसाठी नाबार्ड शेतकऱ्यांना गटांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहे. शेतीबरोबरच शेतीव्यतिरिक्त ग्रामीण कारागिरांना त्यांचा व्यवसाय उत्पादन विपणनासाठी विविध योजना आहेत. शेतकऱ्यांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध बँका नाबार्डच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य सवलती उपलब्ध आहेत. बँकांशी संपर्क साधून योजना जाणून घेऊन बँका आणि अधिकाऱ्यांबाबत गैरसंबंध न ठेवता बँकाशी व्यवहार आपण करायला हवा. गटशेतीसाठी चांगल्या पतपुरवठ्याच्या योजनांची आपण माहिती घ्यावी. विविध फळे, पॉलीहाऊस, ग्रीनहाऊस, मल्चिंग, शेडनेट, शेततळी, अवजारे यासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास प्रकल्प खर्चाच्या 70-80% कर्ज नक्कीच आपल्याला मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, शेतीमाल प्रक्रिया ही वेगाने वाढणारी इंडस्ट्रीज आहे. या उद्योगासाठी शेतकऱ्यांना करार शेती हा देखील नवीन पर्याय आता खुला आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न आणि कंपनी

कच्चा माल मिळवण्याची संधी उपलब्ध प्रक्रिया उद्योगामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळून नाशवंत मालाचा होणारा अपव्यय थांबविण्यात यश मिळू शकतं. करारापेक्षा कंपनीकडून देण्यात येणारा दर बाजारभावापेक्षा कमी असल्यास शेतकरी 25% माल बाजारपेठेत विकू शकतो. यामुळे शेतकऱ्यांचे त्या काळात होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या? तर संपत्तीच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची गरज. संकुचित विचार न करता विविध क्षेत्रातील मित्रांचे जाळे तुमच्याकडे मदतीसाठी असावे. अहंकार बाजूला ठेवून लवचिकता ठेवावी. आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध संकल्पनांचा अवलंब आपण करायला हवा. उद्योगातील भागभांडवलासाठी विविध क्षेत्रातील गुंतवणूकदार शोधणे देखील गरजेचे आहे. शेतकरी संघटित नसल्याने त्याचा फायदा अनेक उद्योजक घेतात. एकत्रित येऊन उद्योग उभारणीला प्राधान्य देण्याची आज गरज आहे. व्यवसायाचे प्रारूप तयार करून प्रत्येक वर्षी किती वाढ करायची याचे उद्दिष्ट ठेवून आपण काम करायला हवं. अत्याधुनिक संपर्क आणि तंत्रज्ञानाची कास धरणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आत्मबलाच्या पाठबळावर निश्चित यशस्वी होऊ शकतो. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या अर्थात आत्माच्या माध्यमातून कृषी उद्योजकतेसाठी विविध योजना आणि सवलती देखील आहेत. त्यांची माहिती आपण घ्यायला हवी. परंतु अशा योजना आणि सवलतीचा लाभ घेण्याचे प्रमाण कमी आहे. कृषीपूरक आणि प्रक्रिया उद्योगांसाठी मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग, गांडूळ खत निर्मितीसाठी सहाय्य उपलब्ध आहे. पोल्ट्री उद्योगातील कोंबडी खाद्य, प्रक्रिया उद्योग आदी विविध उद्योगांसाठी देखील आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, आपण उद्योगात उतरण्याआधी काय करायला हवं? तर काढणीपश्चात तंत्रज्ञानाअभावी दरवर्षी 25% शेतीमालाची नासाडी होत आहे. शेतीमालाची काढणीपश्चात दुरावस्था याला कारणीभूत आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रथम चांगली श्रवणशक्ती असणं आवश्यक आहे. व्यवसायातील अनुभवी व्यक्तींकडून जास्तीत जास्त अनुभव ऐकून घ्यायला हवेत. उद्योगात जोखीम घेणं आवश्यक असतं. व्यवसायाचे बारकावे, यश अपयश, सखोल ज्ञान पक्के पाहिजे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून योग्य नियोजन करून संघटित होऊन ग्रामीण भागात शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे जाळे उभारणे आता सहज शक्य आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पद्धतीनं जर आपण एकत्रित येऊन गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्यासुद्धा शेतीमाल प्रक्रिया उद्योग करण्याचा निर्णय घेतला तर निश्चितपणे आपला माल टिकून राहील, नासाडी होणार नाही, नुकसान होणार नाही आणि प्रक्रिया उद्योगातून त्याला अधिक भाव मिळून निश्चितच आपली आर्थिक उन्नती या माध्यमातून होऊ शकेल. शेतीमाल प्रक्रिया उद्योग याविषयी माहिती आपण ऐकली. मंडळी घरशिवार हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर ऐकत आहात.

0: नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीतरचना होती शांता शेळके यांची, संगीतकार होते अनिल अरुण. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया अपचन कारणे आणि उपाय याविषयी डॉक्टर दयानंद चौरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: डॉक्टर दयानंदजी चौरे, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर दयानंदजी चौरे सर, आता तुम्ही अपचनाची खूप सारी कारणं सांगितली आहेत, परंतु लक्षणं जी आहेत त्याच्यापैकी काही मोजकीच लक्षणं आम्हा सामान्य लोकांना माहिती असतात, जसं की पोटगच्च झालं, पोटातून करपट ढेकर येत असेल, किंवा लूज मोशन सुरू झालं असेल, पातळ संडास सुरू झाली असेल, किंवा अस्वस्थ वाटत असेल. एवढे चार पाच लक्षणातच आम्ही विचार करतो की पोट खराब झालं आहे, पण या व्यतिरिक्त आणखीनही काही लक्षणं असतील ना की जी कळतात जाणवतात पण त्याच्याशी आम्ही सामान्य माणसं अपचनाचा संबंध जोडत नाहीत.
2: हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ॲक्च्युली विचारलात मला, कारण बऱ्याच वेळा आपलं काय असतं की आपण पोटाबद्दल बोललं तर जे पण आपला त्रास होतो तो पोटाशी निगडीत किंवा पोटाच्या आजूबाजूला पाहिजे असं आपलं वाटतं. जसं मी मगाशी सांगितलं, आपलं शरीर हे एका युनिटमध्ये म्हणजे एक मशीन असल्यासारखं काम करतं जे सिंगल युनिटसारखं काम करतं. मग माझ्या पोटात प्रॉब्लेम असेल तर ऑब्व्हियसली त्याचा माझ्या बाकी सिस्टीमवर पण परिणाम होणारच. मग बऱ्याच वेळा जसं अपचन म्हणा किंवा जे पित्त आहे हे सगळ्या गोष्टी सेपरेट नसतात, की कधी फक्त पित्त होतं पेशंटला अपचन होत नाही, कधी पेशंटला फक्त अपचन होतं पित्त होत नाही, बऱ्याच वेळा हे दोन्ही कंबाईन असतात. मग त्याच्यामुळे ज्यावेळेस पेशंट्सला ह्या गोष्टी होतात तर पोटाच्या व्यतिरिक्त त्यांना छातीमध्ये त्रास होणे, रिट्रोसनल पेन आपण जे म्हणतो, रिट्रोसनल म्हणजे आपले जे मध्ये छातीच्या सेंटरचं हाड आहे त्याला स्टर्नम म्हणतात, त्या स्टर्नमच्या पाठीमागं बऱ्याच वेळा दुखतं जे पित्तामुळं अपचनामुळं असू शकतं, छातीमध्ये गच्च झाल्यासारखं वाटतं. मग यावेळेस पेशंट्स बऱ्याच वेळा छातीच्या डॉक्टरांकडे किंवा हृदयाच्या डॉक्टरांकडे जातात. बऱ्याच वेळा आपला पित्ताच्या किंवा अपचनाच्या त्रासामध्ये पेशंट्सला कंटिन्युअस हेडेक असतो, मग ते न्यूरोलॉजिस्टकडेही जातात. मी असं म्हणत नाही की या पेशंट्सनी फक्त पोटाच्या डॉक्टरकडे यावे, या पेशंटने डेफिनेटली ते पण प्रायमरी आहे तर न्युरोलॉजिस्ट किंवा जे हार्टचे डॉक्टर आहे त्यांच्याकडून इव्हॅल्युएशन करून घेणं गरजेचं आहे, पण याची सुरुवात कुठेतरी अपचनासोबत झाली असू शकते आणि ह्या अनरिलेटेड आहे, म्हणजे सिस्टीमशी लगेच जुळून येत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला लवकर वाटत नाही की बाबा हे याच्याशी रिलेटेड असू शकतं. असं
1: थोडक्यात अपचनामुळं अगदी डोक्यापासून पायापर्यंत काहीही केव्हाही होऊ शकतं.
2: येस
1: सर, काही लोकांना आंबट पाणी किंवा गुळणी म्हणूया जेवणानंतर बाहेर येते आणि ती टाकावी लागते, इतक्या स्पीडनं बाहेर येते की ती आपोआप टाकावी लागते, ती उलटी म्हणता येत नाही पण बरंचसं घशापर्यंत आंबट पाणी येतं, कधी कधी ते बाहेर टाकावं लागतं, गुळण्या येणं ज्याला म्हणतो.
2: बरं,
1: हा अपचनाशी संबंधित आहे की शरीराच्या एखाद्या अवयवाशी संबंधित आहे?
2: हा एक सेपरेट आजार आहे, पण हा अपचनाच्या पेशंट्समध्ये त्याचं प्रमाण वाढू शकतं. तर मी याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर कसं,

0: याला आपण आमच्या मेडिकल टर्म्समध्ये गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो, GERD. याच्यामध्ये बरेचसे सेपरेट पार्ट्स आहेत. दिस इज अ डिसीज कॉम्प्लेक्स, म्हणजे याच्यामध्ये ॲसिड आपलं जे जठरामध्ये पाहिजे फक्त, आणि जठरापासून ॲसिडिटी कमी झाल्यानंतर ते पुढे जायला पाहिजे, ते वापस यायलाच नाही पाहिजे. तर बऱ्याच वेळा मग छातीच्या अन्ननलिकेत येतं, त्याला आम्ही रिफ्लक्स म्हणतो. आणि रिगर्जिटेशन म्हणजे ते बऱ्याच वेळा घशामध्ये किंवा तोंडामध्ये येतं, ज्याला मराठीमध्ये आपण गुळणी म्हणतो. आणि हेच ज्यावेळेस फास्ट येतं आणि त्याला तोंडाच्या बाहेर पडलं की त्याला आपण उलटी म्हणतो, ओमेटिंग. म्हणजे हे तीन लेवल आहेत, एक रिफ्लक्स, रिगर्जिटेशन आणि ओमेटिंग असं. तर मग ॲसिड हे जेवढं स्ट्रॉंग किंवा आपण खाल्लेलं जे पण येतं हे वरची आपल्या छातीतली अन्ननलिका ते सहन नाही करू शकत. मग त्याचा लॉंग टर्म इफेक्ट होऊन होऊन इथे छातीच्या अन्ननलिकेमध्ये इजा होणे, जखम होणे, परत अल्सर होणे, बऱ्याच काही पेशंट्समध्ये ते हळूहळू अन्ननलिका बारीक होणे, या गोष्टी घडू शकतात.
1: डॉक्टर दयानंदजी चौरे सर, आता तुम्ही अल्सरचा उल्लेख केलात आणि त्याच्यातून हे लक्षात आलं की अपचनाची सुरुवात जरी कशीही असली तरी शेवट जो आहे तो विचित्र होऊ शकतो, त्यात अल्सर एक आत्ता लक्षात आलं तुमच्या बोलण्यातून.
2: आरोग्य बळीराजाचं या सदरात आत्ताच आपण अपचन कारणे आणि उपाय याविषयी डॉक्टर दयानंद चौरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा म्हणजेच 25 जून 2026 कृषी हवामान अंदाज. मंडळी, उद्या 9 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 22 अंश सेल्सिअस. उद्या आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 77%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 46%. वाऱ्याचा तासी वेग 18 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल. मंडळी, हा होता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा म्हणजेच 25 जून 2026 कृषी हवामान अंदाज. मंडळी, घरशिवार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वारणेचा वाघ या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार आहेत उषा मंगेशकर आणि सहकारी. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीतकार आहेत राम कदम.

मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7:30 आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजत आहेत.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर। न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा। न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत। याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर। भरा फक्त 55,555 रुपये आणि घरी घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर। न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स। संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव। मोबाईल 75075767770। ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध।

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार, भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते. ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
0: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. दोन थेंब दर वेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धाराशिव यांच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.

0: एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे बीए इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी जनरल एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. एससी प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93-10-66-65 आणि 93-10-66-58.
1: एफ एम 101.3 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती

0: चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण, अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या वँक्युअर इथं कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त मतांतर

0: विषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 अंश सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
4: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
4: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूयात अशोक कला पथक कलदेव निंबाळा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीत. प्रसारित करत आहोत अशोक कला पथक कलदेव निंबाळा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीत. गायक कलाकार आहेत दयानंद नामदेव सूर्यवंशी, नागनाथ केरबा वंटे, मधुकर नामदेव सूर्यवंशी आणि गोरख ममता भालेराव. संगीत साथ ढोलकी सचिन भीमराव सूर्यवंशी. सहकलाकार हनुमंत लालू भालेराव आणि यशवंत गोविंद सूर्यवंशी. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

श्रोतेहो, आत्ताच आपण कलदेव निंबाळा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीम गीत ऐकलीत. गायक कलाकार होते दयानंद नामदेव सूर्यवंशी, नागनाथ केरबा वंटे, मधुकर नामदेव सूर्यवंशी आणि गोरख ममता भालेराव. संगीत साथ ढोलकी सचिन भीमराव सूर्यवंशी, सहकलाकार हनुमंत लालू भालेराव आणि यशवंत गोविंद सूर्यवंशी. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. FM 101.3 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकताय.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. रात्रीचे 10 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करत आहोत हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

श्रोते हो नमस्कार. हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात मी आशिष लगाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमातलं पहिलं पत्र घेऊयात. मुक्काम पोस्ट बोरा धरण तालुका मालेगाव. या ठिकाणाहून दत्ता घायाळ, सुनीता घायाळ आणि गजानन घायाळ या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे कारवा या चित्रपटातील. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, स्वर मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा आणि संगीत आहे आर डी बर्मन यांचं. ऐकूयात कार्यक्रमातलं पहिलं गीत कारवा या चित्रपटातील.

कारवा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरूळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे चुपके चुपके या चित्रपटातील. आनंद बक्षी यांची ही गीतरचना, स्वर लता मंगेशकर यांचं आहे आणि संगीत एस डी बर्मन यांचं.

हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आरती नाथ यांच्या पसंतीचं गीत आहे दिल एक मंदिर या चित्रपटातील. हसरत जयपूर यांची गीतरचना, स्वर लता मंगेशकर यांचा आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात श्रोते हो यानंतरचं पत्र आहे किशोर जाधव, केतन जाधव, विक्की पवार, नितीन पवार, प्रकाश, भाऊसाहेब पवार, मंगेश तोरवणे, ओम, भरत, कार्तिक आणि शरद तोरवणे, दिलीप काकुस्ते, शिवशाही गणेश मित्रमंडळ, मुक्काम पोस्ट कासारे, तालुका साकी, जिल्हा धुळे येथून. या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे आशिकी या चित्रपटातील.

हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे, मुक्काम पोस्ट खुपटी तालुका नेवासा येथून बंडू लोहार माया शिवांश चंद्रकला पोपळगट आणि देवदास पोपळगट, सोबतच भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे श्रावण अनिता बिडवे. या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे दादा या चित्रपटातील. येशुदास यांच्या स्वरातील कुलवंत जानी यांचं हे गीत, संगीत आहे उषा खन्ना यांचं.

कुलवंत जानी यांची गीतरचना आपण ऐकलीत येशुदासी यांच्या स्वरात. हिंदी पत्रगीत या कार्यक्रमात श्रोते हो यानंतरचं पत्र आहे. गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादा शिंदे, संगीता, अमोल आणि सुवर्णा शिंदे या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे फर्ज या चित्रपटातील.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे संगीत या चित्रपटातील. अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संतोष आनंद यांचं हे गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर इथून. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं संगीत या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना उत्कर्षा आणि अरुण एळगुडकर या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे लम्हे या चित्रपटातील.

0: हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे ललकार या चित्रपटातील. मोहम्मद रफी यांच्या स्वरातील कुलवंत जानी यांची गीतरचना, संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि या गीताला पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे, राजदीप राशी, शीतल गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख, वरुण साबळे आणि नुपूर आणि उद्धव साबळे. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं ललकार या चित्रपटातील गीत.
1: डॉक्टर जी प्लीज एक बात सुनती जाइए, बस एक बात डॉक्टर साहब. और
2: अच्छा
1: जी वो
3: ओए चन जी

0: जाते जाते ओ जरा जाते जाते
1: शोध कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सायरा बानो दस्तगीर फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा शेख करिस्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिला बी शेख गदर आणि निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अय्यूब शेख आणि बाळ राजे अमन सय्यद आणि महिरा सय्यद या सर्वांच्या पसंतीचं गीत आहे मर मिटेंगे या चित्रपटातील. मोहम्मद अजीज आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातील हे गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

0: मरमिटेंगे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं श्रोते हो. याबरोबरच हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमातून मी आशिष लगडे आपला निरोप घेतो. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या, त्यानंतर 11:10 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता